0: दुग्धपान म्हणजे काय, स्तनपान याचा नेमका अर्थ काय?
1: दुग्धपान म्हणजे आईने आपल्या बाळाला स्वतःच्या स्तनातून दूध पाजणे. जन्मानंतरच्या पहिल्या 6 महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईचे दूध देणे म्हणजे की त्याला एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग हीच सर्वात योग्य पद्धत आहे. आईचे दूध हे बाळासाठी संपूर्ण स्वच्छ, सुरक्षित आणि सहज पचणारे अन्न आहे.
0: अच्छा डॉक्टर, बाळाचा जन्म झाल्यानंतर आईनं नवजात शिशुला किती तासात दूध पाजणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे?
1: बाळाचा जन्म झाल्यानंतर शक्यतो पहिला 1 तासाच्या आत स्तनपान सुरू करावे, त्यालाच गोल्डन अवर पण म्हणतात. या पहिल्या दुधांना कोलेस्ट्रॉम किंवा चीक म्हणतात.
0: अच्छा,
1: हे दाट पिवळसर दूध बाळासाठी पहिली लस म्हणजे फर्स्ट वॅक्सिन मानले जाते. त्यामुळे बाळाची रोग्य प्रतिकारक शक्ती वाढते आणि आईलाही स्तनसाय कमी होण्यात मदत होते.
0: अच्छा डॉक्टर अनिता हुपरीकर, माता आणि शिशुसाठी दुग्धपान शरीराच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे?
1: दुग्धपानामुळे बाळाला सर्व आवश्यक पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतात. अतिसार, निमोनिया, कानांचे संक्रमण आणि इतर संसर्गाचा धोका कमी होतो. बाळाच्या मेंदूच्या विकासालाही मदत होते. आईसाठी स्तनपान तितकेच फायदेदायक आहे. प्रसूतीनंतर गर्भाशय लवकर पूर्णवत होण्यास मदत होते. रक्तस्राव कमी होतो. तसेच स्तनाचा आणि अंडाशयांचा कर्करोगाचा म्हणजे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. याशिवाय आई आणि बाळामधील भावनिक नाते अधिक दृढ होते, म्हणजे की त्यांची बॉन्डिंग चांगली होते.
0: म्हणजे दोघांना त्या दुग्धपानाच्या संपर्कात आल्यानंतर बाळ आणि आईचं खरं नातं तिथेच दृढ होतं.
1: बिल्कुल बिल्कुल, तुम्ही बरोबर, एकदम बरोबर म्हणाल.
0: डॉक्टर, बाळासाठी आईचं दूध ही एक अमृतधाराच आहे, बाळासाठी एक संजीवनी आहे. पण काही वेळा अशी अवस्था निर्माण होते की आईला, मातेला दूधच येत नाही, तर अशा वेळी मातेनं काय करावं?
1: अशी काही लोकांना अशी अपोह असते की बाळाला दूध पुरत नाहीये किंवा ते कमी होते. पण नवजात बाळाला बहुतेक दूध पुरे होतं आणि जर का त्यांना जर आलं नाही दूध किंवा कमी पडलं तर डॉक्टरच्या कन्सल्टेशननी बाहेरचे फॉर्म्युला फीड्सही देता येतात.
0: अच्छा डॉक्टर, आजच्या धावपळीच्या युगात नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आपल्या बाळाला त्या त्यावेळी स्तनपान करणं शक्य होत नाही, तर अशा वेळी स्त्रिया स्वतःच्या स्तनातून दूध काढून ते दूध साठवून ठेवून दिवसभरात केव्हाही त्या बाळाला त्या त्या वेळेत पाजलं जातं, तर हे कितपत योग्य आहे आणि हे साठवून ठेवलेलं दूध पण किती वेळेपर्यंत टिकतं?
1: योग्य पद्धतीने काढलेले, स्वच्छतेने साठवलेले आणि योग्य प्रकारे वापरलेले आईचे दूध बाळासाठी सुरक्षित आणि उपयुक्त असते. काळजी घ्यायची की दूध काढताना हात आणि भांडी स्वच्छ असावीत, दूध योग्य तापमानात साठवावे आणि वापरण्यापूर्वी योग्य प्रकारे गरम करावे. त्यामुळे काम करणाऱ्या माताही आपल्या बाळांना आईच्या दुधाचे सर्व फायदे देऊ शकतात.
0: अच्छा, आईच्या स्तनातून काढलेलं जे दूध असतं, तर माझा हा महत्वाचा प्रश्न असा आहे की ते साठवून ठेवलंय आपण, पण मग ते तसंच पाजायचं की ते परत गरम करायचं अशी काही गरज आहे का?
1: म्हणजे ते किती वेळ आपण स्टोअर करणार त्याच्यावरती. 2 तासात 3 तासात जर का असेल तर आपण तसंच पाजवू शकतो, पण जर का 6 तास 5-7 असेल तर फ्रीजवर स्टोव्हमध्ये स्टोअर करायचं आणि परत ते ल्यूकवॉर्म म्हणजे थोडंसं कोमट करून बाळाला पाजवावं.
0: आईचं दूध बाळासाठी अमृतधारा या विषयावर जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं डॉक्टर अनिता हुपरीकर. मध्यंतरानंतर पुन्हा या प्रश्नाकडे मी वळते. डॉक्टर अनिता हुपरीकर, काही वेळा आईच्या स्तनपानाच्या दुधातून बाळाचं पोटच भरत नाही, हे जेव्हा आईला कळतं तेव्हा दुधाची वृद्धी व्हावी यासाठी मातेचा किंवा आईचा आहार कसा असावा याबद्दल सांगाल?
1: आईचे दूध वाढायसाठी दूध आणि दुधाचे पदार्थ जास्ती घ्यावे. त्यांनी डाळी, कडधान्ये अशा वस्तू, प्रोटीनच्या वस्तू घ्याव्यात. हिरव्या पालेभाज्या, जर का अजून नॉन व्हेजिटेरियन अंडी अशी खाताल तर तेही घेतले तर चांगले. सगळ्यात मुख्य गोष्ट आहे की खूप पाणी प्यावे, हायड्रेशन चांगले ठेवावे, त्याने दूध पण चांगले येईल आणि त्यांची बाळाला पण थोडस वॉटर कंटेंट वाढेल.
0: डॉक्टर अनिता हुपरीकर मॅडम, आजकाल बाळाला आईचं दूध देण्याऐवजी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फॉर्म्युलेतील मिल्क सरस बाळाला दिलं जातं, तर असं हे बाजारू रेडीमेड दूध बाळाला देणं कितपत योग्य आहे आणि या दुधाचा बाळाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
1: जर का आईचे दूध उपलब्ध असेल तर ते सर्वोत्तम आहे. पण काही वैद्यकीय कारणांमुळे आईचे दूध देता येत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉर्म्युला दूध वापरले जाऊ शकते. मात्र फॉर्म्युला दूध हे आईच्या दुधाचा पूर्ण पर्याय नाही.

0: नाही.
1: अच्छा.
0: त्यात आईच्या दुधातील जिवंत प्रतिकार शक्ती म्हणजे की इम्युनिटी हे नसते. चुकीच्या पद्धतीने तयार केल्यास इन्फेक्शन्स म्हणजे संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो आईच्या दुधाचा ध्यान द्यावे. पण जर का गरज पडली तर फॉर्म्युला फीड्स दोन प्रकारचे असतात, 0 to 6 आणि 6 to 12 मंथ्सला. ते बरोबर पीडियाट्रिशियन किंवा गायनेकॉलॉजिस्टच्या सुपरविजन मध्ये देता येतील.
1: एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की दूध बँक, मिल्क बँक म्हणतो आपण, की तिथे स्टोअर केलं जाते की ते आईचंच दूध असतं. yes. की ज्या बाईला स्तनातून खूप दूध येत आहे आणि त्याचा चांगल्या ठिकाणी उपयोग झाला पाहिजे म्हणून ते स्टोअर केलं जातं बँकेत आणि मग तिथून ते दूध बाळाला पाजलं जातं, तर याविषयी सांगाल.
0: हे खूप चांगला मुद्दा काढलाय तुम्ही. मी नीलोफर हॉस्पिटलमध्ये काम करत होते तेव्हा आम्ही स्टार्ट केली होती ह्याला मिल्क बँक म्हणतात.
1: मिल्क बँक
0: तर जे ज्या आई आहेत ज्यांना दूध जास्ती येत आहे किंवा काही कारणाने जर का त्यांच्या बेबीज दूर असल्या, त्यांचे दूध काढून स्टोअर केले जाते. ते एका प्रॉपर रेफ्रिजरेटर मध्ये ठेवतात, त्याच्याने तापमान बरोबर राहील आणि ते दूध तुम्ही म्हणल्यासारखं पण फ्री डिस्ट्रीब्युट होतं.
1: तुम्ही खूप छान मुद्दा सांगितला की दूध व्यस्त न जाता त्याचा कुठल्या तरी एखाद्या छान बाळाला उपयोग होतो आणि त्याचं पोट भरत आहे, ही एक सेवाच म्हणावी,
0: ही सेवा आहे.
1: डॉक्टर अनिता मॅडम, महत्वाचा प्रश्न, बाळाला आईचं दूध पुरेसं आहे का, बाळाचं पोट भरतय का, बाळ नीट व्यवस्थित दूध पिते का, अशा अनेक प्रश्नांची घालमेल आईला सतत वारंवार सतावत असते. तर अशा वेळी आईनं दिवसातून किती वेळा बाळाला दुग्धपान करावं?
0: साधारणपणे दिवसातून 8 ते 12 वेळा स्तनपान होणे सामान्य आहे. नवजात बाळाला ठराविक वेळापत्रकापेक्षा म्हणजे टाइम टेबल पेक्षा बाळाला भूक लागेल तेव्हा ऑन डिमांड फीडिंग दूध द्यावे. बाळाला पुरेसे दूध मिळते ह्याचे चिन्ह असे आहेत की दिवसातून 6 ते 8 वेळा लघवी होतीये, बाळाचे वजन नियमित प्रमाणे वाढतीये, स्तनपानानंतर बाळ शांत आणि समाधानी दिसतो, बाळ सक्रिय आणि निरोगी असणे.
1: दुग्धपान करताना मातेनं बाळासाठी काय काळजी घ्यावी, म्हणजे दूध पाजताना काही बायका कसं झोपून पाजतात किंवा असं वेड्या वाकड्या अवस्थेत बसून दूध पाजतात, तर याविषयी सांगाल.
0: बाळाला योग्य पद्धतीने स्तनाला लावावे, त्याला प्रॉपर लॅचिंग म्हणतात. प्रत्येक वेळी एक स्तन पूर्ण रिकामा होऊ द्यावा आणि नंतर दुसरा स्तन द्यावा. स्तन आणि हाताची स्वच्छता राखावी. बाळाला स्तनपानानंतर खांद्यावर घेऊन ढेकर काढावी, त्याला बर्पिंग म्हणतात.
1: अच्छा.
0: स्तनात वेदना, गाठी किंवा ताप आल्यास त्वरित डॉक्टरांना जाऊन भेटावे.
1: म्हणजे काही असं स्तन पाजताना काही प्रॉब्लेम्स आला तर बाळाला दूध न पाजणं हे योग्य
0: ते असं नाहीये, ते जाऊन दाखवायला पाहिजे. कधी कधी क्रॅक निपल्स म्हणतात, म्हणजे की नुसतं कट असतो. तेव्हा जर का खूप दुखत असेल किंवा देऊ शकत नसेल माता, तर त्याला आम्ही एक निपल शील्ड म्हणून एक कृत्रिम टाईपचं निपल मिळतं ते लावूनही देता येतो. किंवा एक्सप्रेस फीड म्हणजे ते आपण काढून मग एका चांगल्या स्वच्छ भांड्यात काढून ते पाजवलं जातं.
1: अच्छा. डॉक्टर अनिता हुपरीकर मॅडम, जाता जाता कार्यक्रमाच्या शेवटी आईचं दूध बाळासाठी अमृतधारा या विषयावर आमच्या श्रोत्यांना काय मोलाचा सल्ला द्याल?
0: आईचे दूध ही निसर्गाने बाळाला दिलेली अमूल्य भेट आहे. जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करा. पहिले 6 महिने केवळ आईचे दूध आणि त्यानंतर योग्य पूरक आहारासोबत 2 वर्षे किंवा 1.5 वर्षापर्यंत स्तनपान करावे. अडचण आली तर संकोच न करता डॉक्टर किंवा लॅक्टेशन एक्सपर्टचा सल्ला घ्यावा. निरोगी आई आणि निरोगी बाळ यासाठी स्तनपान ही सर्वोत्तम सुरुवात आहे.
1: आईचं दूध हे अमृतधारा आपण नेहमी असं म्हणत असतो. डॉक्टर अनिता हुपरीकर मॅडम, जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं आईचं दूध बाळासाठी अमृतधारा याविषयी आपण छान सविस्तर माहिती दिली, मोलाचा सल्लाही दिला आणि आमच्या श्रोत्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल अशी आपण आशा करूया. आपण वेळात वेळ काढून आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि जागतिक स्तनपान सप्ताह या निमित्तानं आईचं दूध किती महत्वाचं हे पटवून दिलं त्याबद्दल मी आकाशवाणी हैदराबादतर्फे आपले मनापासून आभार मानते. नमस्कार मॅडम.
0: नमस्कार. मलाही इथे येऊन बोलण्यासाठी तुम्ही जो मौका दिला त्याला मी खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. श्रुते हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या एका सप्ताहात साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तनपान सप्ताहानिमित्ताने आईचं दूध बाळासाठी अमृतधारा या विषयावर डॉक्टर अनिता हुपरीकर यांची मेघना ढबो यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.

लता मंगेशकर यांनी गायलेली भारत आंबे यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. संगीत वसंत प्रभू यांचं होतं. श्रोते हो, आज 3 ऑगस्ट रानकवी निसर्गकवी नाधो महानोर यांचा आज स्मृतिदिन. कवी नाधो महानोर यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. श्रोते हो, कविवर्य नाधो महानोर यांची कविता जगण्याशी कायम एक नातं ठेवूनच कागदावर उतरली. कवी महानोरांच्या कवितेत निसर्ग नुसताच साक्षी नसतो, तर निसर्ग आणि दुसरं काहीतरी आपापसात घडत असतं आणि कवीचे रसिक डोळे हे सगळं टिपत असतं. जसे त्यांच्या काव्यातील शब्द पाण्यात एकसा आवली हले बाहुली, ठरकते ऊन किंवा असा शब्द टाकू नये चिंब चढतीचे ऊन अशी सुजाण माल्हन, नुसत्या बोटांनी कळावे लक्ष पाकळ यांचे मन अशा मनकवड्या डोळ्यांची सुजाण माल्हन, चंद्र माळून स्वप्नांच्या चांदण्या डोळ्यात साठवून गाणं म्हणायला सज्ज होते आणि अवघ रान कस्तुरीच्या गंधानं बेभान होऊन जात.

कविवर्य महानोरांच्या कवितेतला चेहरा हा बिनचेहऱ्याचा तर मुळीच नाही, काल्पनिक तर नाहीच नाही. जगण्याच्या ओघात कवी या निसर्गाच्या इतक्या जवळ गेला आहे की कवीच्या प्रत्येक अनुभवात हा निसर्ग सहभागी आहे. अंगावर येणारी दुःख डोळ्यांनी पेलणारी महानोरांची कविता सबंध आयुष्याचं पीठ झालेल्या लखतरातल्या आईच्या दुःखाची वीणा मांडते. तेव्हा दुःख हे आकाशव्यापी नेत्र माझे, बुबुळे जळली तर जळले चंद्र माझे, अशी घरातल्या कारभाणीची काळीच कहाणी बनते. सासूरवाशिणीची माहेरची ओढ हा स्त्रीच्या जीवनातील एक चिरंतन ध्यास आहे. माहेरी जायला मिळत नाही हे दुःख ओटीत ठेवून अनेक सासूरवाशिणी जीवनाचं दळण दळत असतात, आणि संधी मिळाली की शेतातल्या उभ्या ज्वारी बाजरीच्या ताटांशी हितगुज करीत असतात. या अशा आठवणींना आणि दुःखांना ओव्यांमधून वाट मोकळी करून देणारी स्त्री महानोरांच्या कवितेत भेटते ती अशी.